0: Hello, Samir. Koba Dr. K.K. Buni.
1: Dr. Varag gina wahag dekke. Dr. Bunafanati aharang emme biruge wahag wasponi. Dr. Bunang aharang emme beenu nui wahag wasponi.
0: Ei kum wahage.
1: Datta, Dr. Buni Sara mihadatu gunnani kia duwahak kame bunaka neenge.
2: Tibuni?
1: Itura gos nuwe. Ehen gotak bunanya Sara huriha kame handaane teni kong irah kame bunaka neenge. Sara ge firimi haya darinna emme matin handaane teene. Ehen vima Sara ekankang handaan hutta mi aguhuri wagut kolage beenu kurasho. Ahare minimi furutamakamaka ahare ngofi hadiyum huttada rite akon erun dattage hitarika warabodu beenu mana hare kumpani huriyaka me ahare hawala kurana dattaya ahare ge dedarin kore evves kujja ko rajya ga uleni kiyenno kankan hamayakan aluwadafa waran awahan ahare baabwana board meeting ए मीटिंग का आहरण दत्तया हुरिया कम हवाल कुरान।
0: देंगे एक होना नहीं।
1: आहरण दानी सारा को आयें सारा के राशन। आहरण सारा हितु के आडू इवुनु ले लास्विच। एक ओं कुलाहुन नमोस आहरण ये नगे हितु के आडू इविच।
0: दत्त बुनन तवाह के लोगों में होंगे नहीं अनेकांग अलालुमा ऐही तेरे कंग एम्मे बोटा बेनो वावा गुद अनेका बदलगा इकच्छे विस देवने हारे ते का एव्व शर्तकानों ला लोभिवान थी बेनी हकीकी लोभिवामी हो सामिर तीवी एफ़ द फिरिया का एफ़ द लोभिवेरिया का दत्त वारं उफाविचे
1: वागुता हादता एम्मे गुले गुते एम्मे गुले वाहक बुनंगी
0: ಸಾಮಿರ್
1: ಕುದಿಂ ಕಿತಮೆ ಬಡವೆ ಫಾತಿ ಬಸ್ ತಿದಿಮಾ ವಿ
0: ಮಾದಮಾ ಕುರಿಮತಿಲಾಂತಿಯೋತಿ ವರ ಬೋಡು ಕಾಮೆ ಮಿಬುನಿ ಒಫಿಯುಗೆ ವಾಹಕ ಎನ್ನು ಸಾಮಿರುಗೆ ಆಯಿಲಾಗೆ ವಾಹಕ
1: ಓಕೆ ದತ್ತ ಗುಡ್ ನೈಟ್
0: ಗುಡ್ ನೈಟ್

0: ਰੱਕਾ ਕੋ ਫੋਨ ਨਾ ਫੈਸਾ ਇੰਸਾ ਕਹਿੰਦੇ ਕੁ ਵਾਜਿਬ ਵਾਣਤਾ
1: ਹਜਾ ਦਿਉ ਮਟਕਾ ਦੱਕਾ ਫੋਨ ਨਾ ਫੈਸਾ ਇੰ ਜ਼ਕਾ ਦੇਖੇ ਨਾ ਤਾ
0: ਅਤੁ ਗੋ ਨਾ ਗਹਨਾਈ ਜ਼ਕਾ ਤੱਕਾ ਨੇ ਕਿਹਨੇ
2: ਤੇ ਹੁਰੀਆ ਸਵਾਲਤੇ ਗੇ ਜਵਾਬ ਇਹ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਕੋ
3: ਜ਼ਕਾਈ
4: हो मधुगे हिंदुनो दिह कट तिरी हूँ रिपीट हो मधुगे रे दिह जायरो आदि होन हिर धोगे मेंदुरो एके जायरो
5: इंगा सतरस्ते का सारस नुए किलो हर्ट्स मीडियम वेव आदि अड्डी हनुए मेगाहर्ट्स एफएम बैंड हमाय कनी दिवे राज्य करो
6: कुम्मे उमुरका
7: ಕೊಮ್ಮೆ ಫಂತಿಯಕ
6: ಕೊಮ್ಮೆ ಗಿಂತಿಯಕ ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ಅಡು ಎಂಹಾ ಸತರ್ಸೆಗೆ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್
7: ಅಡ್ಡಿ ಹನುವೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
5: ಗಡಿಂಗ್ ಮೆಂದ ಮೊಂಗಲಿವೆ ತಿಂಗಡಿ 30 ಮಿನಿಟ್ ಮೀ ದಿವೆ ರಾಜ್ಯಗಡು